आहु शहण गणिज त्रिपवन महीप सुर नर असुर नेत नेत बण तृण कहत तव सर्वनाम कथे कवन